दा इथे लक्ष्मणा बांध कुटी। या श्रीरामाच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मणानं त्वरित शाखा पल्लव यांची जमवाजमव केली आणि चित्रकूट पर्वतावर श्रीरामाश्रम उभा राहिला। एक कृष्णमृग सावयव भाजून श्रीरामाने त्या नव्या निवासस्थानाची समंत्रक वास्तुशांती केली। राम, लक्ष्मण आणि जानकी यांनी त्या पर्णकुटीत प्रवेश केला। इकडे रामवियोगानं भकास झालेल्या अयोध्येच्या प्रासादात सुमंतानं खालच्या मानेनंच प्रवेश केला। सुमंत आला हे कळताच अश्रुभरल्या डोळ्यांनी आणि कापड्या शब्दांनी राजा दशरथांना विचारलं, सुमंता, माझा राम काय रे म्हणाला जाताना? सुमंत सांगू लागला, शेवटी करिता नम्र प्रणाम बोलले इतुके मद श्रीराम। अयोध्येस तू परत सुमंता कुशल आमुचे कथुनी ताता, पद वंदन करी माझा करिता, तात चरणते वंदनीय रे शत तीर्थांचे धाम, बोलले इतुके मद श्रीराम। अंतःपुरित्या दोघी माता अतीव दुःखी असतील सूता, धीर देई त्या धरून शांतता, सौख्य आमुचे सांगून त्यांच्या शोका देई विराम, बोलले इतुके मद श्रीराम। सांग माऊली कौसल्येशी सुखात सीता सुतवनवासी, पूजित जातू नित्य अग्निशी, तुझिया श्रवणी सदा असावा, मुनिवर घोषित

साम बोलले इतके मज श्रीराम. वडीलपणाची जाणीव सोडुनी, वडीलपणाची जाणीव सोडुनी सवतीशी करी वर्तन जननी, मग्न पतीचा रहा पूजनी, तव हृदयाविन त्या जीवासी अन्य नसे विश्राम, बोलले इतुके मद श्रीराम. राजधर्म तू आठव आई, राजधर्म तू आठव आई, अभिषिक्ताते गुणवय नाही, दे भरतासी मान प्रत्यही, पढ़व सुमंता विनया नेहे, सांगुन माझे नाम, बोलले इतुके मद श्रीराम. सांग जाऊनी कुमार भरता, सांग जाऊनी कुमार भरता, हो युवराजा स्वीकर सत्ता, प्रजा जनावर ठेवी ममता, भोग सुखाचा अखंड घेई, मनी राही निष्काम, बोलले इतुके मद श्रीराम. छत्र शिरावर तुझा पित्याचे, छत्र शिरावर तुझा पित्याचे, पाळच वत्सा वचन तयांचे, सार्थक करत्या वृद्धपणाचे, राज्य नीतीने करुण वाढवी रघुवंशाचे नाम, बोलले इतुके मद श्रीराम. काय सांगणे तुझ धीमंता, काय सांगणे तुझ धीमंता, उदार धी तू सर्व जाणता, पुत्र वियोगिनी माझी माता, तुझा वर्तने तिला भासवी, भरत तोच श्रीराम, बोलले इतुके मद श्रीराम. बोलत बोलत ते गहिवरले, बोलत बोलत ते गहिवरले, कमल नयनी त्या आसू भरले, करुण दृश्य ते अजुन न सरले, गंगा तीरी सौमित्री सह उभे जानकी राम, बोलले इतुके मद श्रीराम, बोलले इतुके मद श्रीराम.